0: ನಮ್ಮೆ ತೇರಿ ಗುಜರಿಯಾನ ತುಮೇರ ದೀವಾನ।
1: नमस्कार, मैं हूं पार्श्व गायिका श्रद्धा पंडित। आप सुन रहे हो रेडियो मधुबन। सुनते रहो, मुस्कुराते।

रचितं केशवं कृष्णे दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभं।